कबीर लागे प्रीत सुजान श्याम, लागे प्रीत सुजान श्याम, बच्चे लोक हराम। मोहे लागती ताला भेली, मोहे लागती ताला भेली, बछरे बिन गाय थकेली।

तू गुणवंता हर हर दयाल, हर आपे बख्श ले हर भावे। हम अपराधी राखे गुरसंगती,